किजवा देना अचाना जिरम बे तारा किजवा देना नताला जिरम बे तारा किजवा देना ओ गोर बन्ये तुम बन्ये जरा बुस गिल्लोले ले ले यो ले ले यो ले यो ना ना दारी कोनी अंगला जरा बुला बुला जेने आलू जरो घर सोईला माये जरा उरा कई तारोनी ಮೈರಾ ಮಾಲ್ತಾ ಉಂಜು ಮಾ